कवन कवन गुण कह का गवा तू साहिब गुणी निदाना तुमरी महिमा भरन न चाको तू ठाकुर।